तू मेरा दिल तू मेरी जान तू मासूम तू शैतान तू मेरा दिल तू मेरी जान Oh,